तुम्ही ऐकून असाद रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंगणी प्रसारातुमका सोबेईस्ता मोगाचं स्वागत. पालदनेच्या तिसऱ्या वर्धेच्या संध्यातावून आता ऐकूया नाटक जगवण. हो नाटक लिखला मनीष चार्ले कुलशेखर हाणी, नाटकाचे ध्वनिमुद्रण आणि संकलन रोशन कुलशेखर. तर आता प्रस्तुत जाता नाटक जगवण.

0: फ्रान्सिसा, तुका कितले पटी सांगले तू ऐकनाय, आता तुका त्या आमच्या बिस्पन्स सामग्रीचे मोजे वरी साजेस ना।
1: तू कितेय सांग डॅड, तुका येदे वडले नाव असा पीटर बेर्नादोने, कितें फायदो? क्रिस्तांचे काय देतून येणाय? क्रिस्ताचो पटलाव कसो करूंक साध्य? हरियकांती आपण ग्रेस्त जायचे म्हणून चिंताय, आता सितलो ग्रेस्त असाय?
0: हा अळे बीस साहेब आयलो, चिक्के मर्यादेन उलय रे। फ्रान्सिसा बेसांव माग रे।
2: देवाचें बेसांव, देवाचें बेसांव। हो पिटराम, कितें पुताक आपोवन हाडला? सेमिनरी एक म्हणून भरती करताय कितें?
0: साहेबानो तो सेमिनरीक वसू वा खंय जाय वसू, ताका मोगान सांगले खंयचीच नटवाना। हो म्हजे जवळे सोपस्त दुबळ्यांक दान करूंक भायर सरला। हांव ह्या म्हज्या ग्रेस्तकायेचे की उंचल्या रायाळ हंताक पावूंक ओड्डरतना हो म्हाका भिकारी करूंक भायर सरला। साहेबानो तुम्ही पुणी ताका पूस सांगा।
1: साहेबानो हांव आतां कांय ल्हान प्राय असो न्ही, कितें बरें वा वायट म्हाका कळीत जाता। हो म्हजो बापय गिरेस्त जावंक प्रयत्न करता, संवसारी गिरेस्त जाल्यार कितें मेळटा? सर्ग उक्तो जाता गे, सर्गी पावाजे तर गरजेवंताक पावाजे न्हय गे। हें करूंक हो पीटर बेर्नादोनो तयार ना। आपल्या उत्पत्तेंत दांत एक वांटो दिल्यार पुरो म्हणटा, तुम्ही किती म्हणतात?
2: तुमचो दोघांचो न्याय सरको असा, पण तुमची चिंतना एकामेका ताळ पडना, त्या देखून ताचे किती हक्काचे ते ताका दिवन सोड पिटराम।
0: साहेबानो ताका किती जाय ते घेऊन दी आणि वसून दी। ओ मुझे संगी असल्यार म्हाका बिके पाश्ट करीत।
1: हांवें विंगड वसूंक अपेक्षित आहे तर हांव आतां चलतां। म्हाका दुबळो जावन रावंक जाय, तुजी ग्रेस्तकाय तुकाच आसूं, ही ग्रेस्तकायाची मुस्तायकी पर्यंत तुकाच आसूं। आईच्यान हांव बापाय संगी रावना, जेजूस म्हजो उजवाड आनी मार्गदर्शक, हांव चलतां चलतां।

0: पळयले गी सैबानो आची सराब पैसे ना तर जिवंक साध्य गी कितें जाता ते हांव पळयता।
1: साईबा बोगोस, या घराण्याक तुमचं सांभाळ।

0: आळेमा, तो तर नटो पळे, कितलो सादो आणि भक्तीक. ताका पळयताना म्हाकाय ताचे परीस सादजी निजी येवया म्हणून भोगता.
1: तो कोण गी पिसो हळशी आमचे तसेले आणि ताचे ससिलन वेचे पर्यान चूकू आम्ही रयाल कुलियेची ये तू शेदा
2: फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर.
3: हो सोमिया सोसुताळो, देवाचे घर म्हळ्यार इगर्ज. हांगा लक्षार पाड पडली सा धम्यांची इगर्ज आसा. हांवें दुरुस्त करूंक जाय, पूण कशें जाल्यार प्रयत्न करता.

0: फ्रांसीस, तू हंगसर रावून कितें चिंताय? कितें उबो रावलाय? हांवें तुका कुमो करयत गी?
1: जरूर, म्हाका ही दामियांची इगर्ज दुरुस्त करूंक आसा.
0: अरे, तू कितें मेस्ताचें काम करताय? तूं इतलो ग्रेस्त कारण आसो, तुवें काम करचें?
1: हां, ही आमी पातयेवच्या जेजूची येवजण. आमी येदळूस घर सांडला, दुबळी कायाची जिणी विंचल्या. तूं म्हाका सांगात दिशी तर कळात.
0: खंडीत जावन सांगात दिता आनी म्हज्या हेर सांगात्यांकी हेपोन हाडटा. म्हाका ही जिणी भोव पसंतीची. अळे अळे, आमकां थोडी बायल मनशांनी कुंभ करूंक आयली.
1: हां वय, ह्या सर्वांक इंदुलजन्स फावो जावं दी. बऱ्या कामांक, तेवी इगर्जीच्या कामांक सेवा कितली आपुरबाय न्हय गी.

0: हा हई चे का मरा वया हाँ मुझे संगत्या सरसी वेता हाँ एक चिड़ मुर्गे या कालो कार यूनुन ससा बहुश तुझे लगे उलों कस्तले
1: ताका फले योंगसन मका आता मागण्या कोसों कसा फल्या पाप साहेबाक मिळवणो आमच्या या नोव्या मेळीक पुरवणगी घेऊं कसा
0: तसेच जाऊ पल्या ही गरजेचे काम हांव पळयतां.

छे ही कसली चिंतना माका पक्का करतात, हांव कितें करूं, म्हाका ह्यो ताळण्यो नियंत्रण करूंक जायना।

0: ये आता अंतु तुका कंचे पसंद
1: माका दुखिंचे पसंद जावना सैताना ये कैताना मा अळे आम्ही बारिनगार म्हणतस आमची ग्रेड इली वयर तशे आमचे ओटू काजा जावची चिडवाई इली ग्रेड आलीस म्हणल्या बरे ने
0: असत असत
1: असा ते
0: एक नाही ती तीन ग्रेडीची चिडवा असत
1: ती तीन ग्रेडी
0: अळे फर्स्ट ग्रेडीची चेडवां आसात पळय
1: वय
0: ती दुधा बरी दोवी दोवा बरी नितळ दया बरी दाट
1: आयो
0: आनी सेकंड ग्रेडीची म्हळ्यार तिक्के काळशी थोडे कडेन इल्ले मास उणे पूण थैली मात्र घट्ट आसा जाय ते आनी थर्ड ग्रेड म्हळ्यार
1: थर्ड ग्रेड म्हळ्यार
0: इल्ली हेवशीन तेवशीन
1: म्हळ्यार हेवशीन तेवशीन म्हळ्यार
0: देखल नाय तुका
1: कळलें कळलें कळलें कळलें
0: आनी बाब्बा बारा म्हळ्यार
1: बरी आयो तळली चेडवा म्हाका नाकात कयताना मा
0: पूण दोत बरी आसा रे
1: नाका तळली चेडवा म्हाका नाकात
0: सोड तें हांव तुका फस्ट ग्रेडीचीं तें चेडवा

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आयच्या कोंकणी प्रसारातुमका सोबेइस्तां मोगाचो स्वागत. पालदनेच्या तिसऱ्या वर्धेच्या संध्यातावन आता ऐकूया नाटक जगवण. हो नाटक लिखला मनीष चार्ले कुलशेकर हाणी, नाटकाचे ध्वनिमुद्रण आणि संकलन रोशन कुलशेकर. तर आता प्रस्तुत जाता नाटक जगवण.

0: फ्रान्सिसा, तुका कितले पटी सांगले तू ऐकनाय, आता तुका त्या आमच्या बिस्पनस सामग्रीचे मोजे वरी साजेस ना।
1: तू कितेही सांग डॅड, तुका येदे वडले नाव असा पीटर बेर्नादोने, किती फायदो क्रिस्तावांचे कायदे तू नेणाय, क्रिस्ताचो पटलाव कसो करूंक साध्य, हरियकांती आपण ग्रेस्त जायचे म्हणून चिंताय, आता सितलो ग्रेस्त असाय।
0: हा अळे बीस साहेब आयलो, चिक्के मोरी आजी नुले रे, फ्रान्सिसा बेसाव माग रे।
2: देवाचें बेसाव, देवाचें बेसाव। हो पीटर राम, कितें पुताक आपोवन हाडलां, सेमिनरीक म्हणी भरती करताय कितें?
0: साहेबानो तो सेमिनरीक वसू वा खंय जाय वसू, ताका मोगान सांगले खंयचीच नटवाना, हो म्हजे जवळे सोपस्त दुबळ्यांक दान करूंक भायर सरला। हांव ह्या म्हज्या ग्रेस्तकायेचे की उंचल्या रायाळ हंताक पावूंक ओड्डरतना हो म्हाका भिकारी करूंक भायर सरला। साहेबानो तुम्ही पण ताका पूस सांगा।
1: साहेबानो हांव आतां कांय ल्हान प्राय आसुनय, कितें बरें वा वायट म्हाका कळीत जाता, हो म्हजो बापय गिरेस्त जावंक प्रयत्न करता, संवसारीक गिरेस्त जाल्यार कितें मेळटा, सर्ग उक्तो जाता गे, सर्गी पावाजे तर गरजेवंताक पावाजे।

0: पळयले गी सैबानो आची सराब पैसे ना तर जिवंक साध्य गी कितें जाता ते हांव पळयता
1: सायबा बोगोस ह्या घराण्याक तुमचो सांबाळ

0: आळेमा तो तर नटो पळे, कितलो सादो आनी भक्तीक. ताका पळयताना म्हाकाय ताचे परीस साद जिणी जियेवया म्हणून भोगता.
1: तो कोण गी पिसो हळशी आमचे तसले न्ही ताचे ससिलन वेचे पर्यान चूक आमी रयाल कुलियेची ये तू शिदा.
2: फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर. फ्रांसिसा मुझे घर दुरुस्त कर.
3: हा हो सोमिया सोसुताळो देवाचे घर म्हळ्यार इगर्ज. हांगा लक्षार पाड पडल्ली सा धम्यांची इगर्ज आसा. हांवें दुरुस्त करूंक जाय पूण कशें जाल्यार प्रयत्न करता.

0: फ्रांसीस, तू हांगासर रावून कितें चिंताय? कितें उबो रावलाय? हांवें तुका कुमो करयत गी?
1: जरूर, म्हाका ही दम्यांची इगर्ज दुरुस्त करूंक आसा.
0: अरे, तूं कितें मेस्त तेजें काम करताय? तूं इतलो ग्रेस्त कारण आसो, तूं हें काम करचें?
1: हां, ही आमी पातयेवच्या जेजूची येवजण. आमी येदळूस गर्स हाडला, दुबळी कायाची जिणी विंचल्या. तूं म्हाका सांगात दिशी तर कळात.
0: खंडीत जावन सांगात दिता आनी म्हज्या हेर सांगात्यांकी हेपोन हाडटा. म्हाका ही जिणी भोव पसंतेची. अळे अळे, आमकां थोडी बायल मनशां कुंभ करूंक आयली.
1: हां वय, ह्या सर्वांक इंदुलजन्स फावो जावं दी. बऱ्या कामांक तें बी इगर्जीच्या कामांक सेवा कितली आपुरबाय न्हय गी.

0: ale katwe o San Francisco asiti sali seni so watsa gelo ane dabilang franciscan ordo ani striyang gladist bitala madrinso melgodlo
1: magirami bawani baini yamela kasha ilao
0: tensute tuka sanche 1220 sani एक इसवेंद यदुलु सुलग्न बेस जोडिल्यांक आणि एरांक ई प्रादिसची दिनी जियोंचाक ई तिसरी वर्दो आराम केली आपापल्या बेसाचे कैदे पळून लायकानी ई मग्नेची आणि प्राजिताची दिनी जियवेत
1: आणि यात्रिक जागो परशंकुला म्हणतात नेवे ते किते
0: परशंकुला म्हणल्यार लहान सुवात म्हणून अर्थ यास जाग्यार मुरी मायानी जिजू आंजा संगे फ्रांसिसाक डिस्ट्रिक्ट पडलो जागो हंगासर असल्या माउंट लावेल्ला शापलांत सेराप बडवो डिस्ट्रिक्ट पडोनो फ्रांसिसाच्या आता पायांक क्रिस्तचे पांच गाय कंचयल्ले आ येरा आयली आम्ही भैर वसून मिटींग हॉलांत आटो सुरू करया ओग्लाब जाऊं जेजू क्रिस्ताक.

0: आता हम तो तुका कंचे पसंद
1: माका दुखिंचे पसंद जाव ना सैताना ये कहता ना मा अळे आम्ही बारिंगार म्हणतस आमची ग्रेड इली वयर तशे आमचे ओटू काजा जावची चिडवाई इली ग्रेड आलीस म्हणल्या बरे ने
0: असत असत
1: असते
0: एक नाही ती तीन ग्रेडीची चिडवा असत
1: ती तीन ग्रेडी
0: अळे फर्स्ट ग्रेडीची चिडवा असत पळे
1: वय
0: ती दुधा बरी दोवी
1: आ
0: दोवा बरी नितळ दया बरी दाट
1: अयो
0: आणि सेकंड ग्रेडीची म्हळ्यार तिक्के काळशी थोडे कडेन इल्ले मास उणे पूण थैली मात्र घट्ट आसा जाय ते आणि थर्ड ग्रेड म्हळ्यार
1: थर्ड ग्रेड म्हळ्यार
0: इल्ली हेवशीन तेवशीन
1: म्हळ्यार हेवशीन तेवशीन म्हळ्यार
0: देखणाय तुका
1: कळले कळले कळले कळले
0: आणि बाब्बा बारा म्हळ्यार
1: बारी आयो थंय चेडवा म्हाका नाकात कळटा ना
0: पूण दोत बरी आसा रे बाबा
1: नाका नाका नाका थंय चेडवा म्हाका नाकात
0: सोड ते हांव तुका फर्स्ट ग्रेडी चिंत चेडवा पळयता जाय ना
1: जाय जाय
2: सोबीत आसूंक जाय म्हजी हो काल बाय मंगळुरांतली चेडवा

पळेला तिथली पावना केदना तुका दिखता तेदना कशे भगता केदना तुका दिखता तेदना कशे भगता सगळ्या या संसारांतली सोबाय देवा तुझेर वो तुझ्या दिसता केदना तुका दिखता तेदना कशे भगता